आली छिनमा नशा लाग्यो खुट्टा भयो बांगे छत्रे टोपी खोल खाल पारी थापला पारे नांगे यता उते लर बराउँदा मुतमा भिज्यो जांगे तरुणीले रुपया पैसा भित्र लगे टांगे बल्ल खाइस।